0: तुम्ही ऐकून आसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग गाळचिनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमकां समेस्तांक मोगाचो स्वागत. एक बरो दीस तुमकां आशेता.
1: सेंट अलॉशियस परिगणीत विश्वविद्यालयाच्या कोंकणी विभाग तशेंच कोंकणी संघाच्या तर्फेन सारंग ऐकोवप्या सर्वांक माया मोगाचो नमस्कार. आज आम्ही सेंट अलॉशियस विश्वविद्यालयाचे विद्यार्थी कोंकणी कार्य सादर करता. या कार्यान आम्ही थोडी विचणार कविता विंचल्यांत आणि ती तुमच्या मुखार वाचून तांचो अर्थ मोठव्यान आमच्या समजणे प्रमाणे दिवंक खुशी उरता. कविता सर्वांक आवडता. थोडी कविता संगीत बसून लोकांच्या जिबेर वाळतात तर थोडी केवळ उतरांत वारी बर्पिनेशी बोगणा उमाळतात. आज आम्ही तसल्यो थोड्यो सामाजिक वर्तुलांनी मिसलायिल्ल्यो कविता ऐकोव्या. मोडी उलयतात ये एक समाजीक कवन आणि हाची फोडणीशी करूंक मुखार येता मनविता फेर्नांडीस. तशेंच ये कवन वासूंक डियॉन मस्करेनस आयतो जाला.
2: म्हाका वेळार वॅक्सीन असो दुसरो डोस मेळ्ळो तर म्हाका वेळार वॅक्सीन असो दुसरो डोस मेळ्ळो तर उपयोग नासलेले मोडे पुरपुरले. लॉकडावन नातलेले तर हांव वेळार आस्पत्रेक पावती. लॉकडावन नातलेले तर हांव वेळार आस्पत्रेक पावती. एक गुरवार मोडे सुस्कारले. मोरा गलसो तांदूळ आमकां पुणी दिल्लो तर मोरा गलसो तांदूळ आमकां पुणी दिल्लो तर काम नासतना बुकेन मेल्ले मोडे पिरंगले. हांव सरकार असलेल्या गांवांत जल्मली तर हांव सरकार असलेल्या गांवांत जल्मली तर ऑक्सिजन मेळनासतना तंड जाल्ले मोडे उलयले. बेड स्कॅम आनी कितें म्हणून आपल्यो सुखी पळयतात दळदीर खंयचे. बेड स्कॅम आनी कितें म्हणून आपल्यो सुखी पळयतात दळदीर खंयचे. 12 आस्पत्र्यांनी बेड मेळनासतना मेल्ले मोडे उपराटले. थंड दांपा आमच्या रायाच्या दयेन आमकां ह्या पवित्र न्हंयत मुक्ती जोडचे भाग मेळना. मुंतस थंड दांपा आमच्या रायाचे दयेन आमकां ह्या पवित्र न्हंयत मुक्ती जोडचे भाग मेळना. मुंतस एक भक्तिकाचे मोडे कॅमेरामॅनाक पोस दिवंक लागले.
3: कोविडा वरवीं जावची मरना आनी त्या मरणाची कारणां हे कवितेन वयर पडल्यान. ह्या कारणान सगळो संसार आडळतेचेर बोट जोखून आसतना मरणान ती आडळत्याचे गुणगान करचो ताळो आयकूंक येता. तो आजून ह्या गांवांत जिवंत आसा. तो मरोंक ना म्हणले रुजू जाता. हे कवितेंतलो निमानो कडवो वासतना आंग शिरशिरता. आंगाचेर कांटे फुट्टात. राग मस्तकाक चडटा. असलो ताळो रावून वयची गडी आजून आयली ना कित्याक म्हणली सावलां उठतात. विल्मा बोंटवळाची आपुरबायेची कविता ही. आयच्या काळाक जोगती तशें आडळतेच्या कदेलार बसलेल्यांक तीक.
1: मुकले कवन मुनीस म्हणजे कितें मनशाच्या जिविताक विणलेले घेवन येतात लेस्लिन रेशेल कुटिन्नो आनी वियोना मेलिशा डिमेल्लो.
4: मनीस म्हणजे कितें बरयणार अलोशियस इग्नेशियस मस्करेनस गांवान बेंदोरसो. आपल्या अब्राहमाचे यज्ञदान कृती मुखांत फामत प्रस्तुत कावन मनीस म्हणजे कितें मनशाच्या जिने विशीं कळयता. जर तर घरचो धनी घर पडील सोडून परगावान जियेत तर घर बेश्ट रिते जावन सोबाना. तशेंच मनशाच्या जिवितांती श्वास ना तर मनीसी बेश्टे. हांगासर अत्म्या कवी परगावांतलो जन म्हण वलयता. जर तर अत्म मनशाच्या कुडींत तावन वेगळो जायत तर मनशाची कूड किड्यांक कान जाता. प्रस्तुत कवनांत कवी हेंच सांगूंक आशयता.
5: मनीस म्हणजे कितें मनीस म्हणजे कितें सांगशात म्हाका. मातयेचे एक घर ते धनी आसता सोबे दिसता ना तर बेश्टे रिते. आपले इतलाक वाडता विचित्र बांदप व्हंकल नातल्यार पडटा. त्या भितरी एक पयणारी आपले बिडार करता. परगावांतलो एक जण परगावांतलो एक जण आत्म सुंदर जातस आपले स्थावण सांडटा ते घर आपले मुठभर कुसड किड्या परवण.
1: मुखले कवन सामड्याच्यो वाणो. वाणो आनी समगार कशे मुख्य पात्र घेतात हांगासर ऐकोव्या शावेल वेगस आनी रिया स्टेला फेर्नांडिसा मुखांत.
6: सामड्याच्यो वाणो बरयणार सण्णू एडवर्ड मोनीस प्रस्तुत आबुधाबीन वस्ती गांवांत बळी येसो. प्रस्तुत कवनान वाणोसोमा करूंक गेल्ल्या बापायची बोगणां तशेंच त्या सामगाराचे उपादेश हें सकड ह्या कावनान चित्रीत जालां. बापायक दुवेच्या काजाराची कंत लागल्या. सैरीक सोदून पायांच्यो वाणो जरयत आसा. गांवान गांव भोंवते आसा. ग्रेस्तांक घरां सोबनात जाल्यार ग्रेस्तांक घर सोबना जाल्यार भांगरां नेटोवंक तो असमर्थ जाला. ह्या दंदवान बुडुल्लो बापय तुटुल्ल्यो वाणो घेवन समघरा सोशी वेता आनी थंयसरचे संभाशण आयकोव्या.
1: त्यो तुटलल्यो समण्याच्यो वाणो व्हरून परत त्या समघरा लागीं गेल्लो. तो गेल्या त्या पावटी सुसम करूंक नेगारलो आनी हांव आरे समघरा तूं म्हजी पिरायेक बरल्या. 18 उतरून 19 पावल्या. अशीर बावल्याच्या तकलेन म्हज्या काजरकडचे वजे सडला. अशीर बावल्याच्या तकलेन म्हज्या काजरकडचे वजे सडला. मार रे बाबा, तुटल्या सामण्या वण्याक एक केलो. चेडवाक म्हज्या सैरीक सोदच्याक हांव लागला रे. गिरिस्तांक आमचे पाके कांय सोबना रे. कोलवा पाक्याक नळे कशी सोडू रे? पाक्याक नळे घाल्यार काजर कशें करूं रे? पाक्याक नळे घाल्यार काजर कशें करूं रे? मार रे बाबा, तुटलेल्या सामण्या वण्याक एक केलो. अळेगा समघरा, धुवेक म्हज्या भांगरा पुरी पोसला. तरी भांगार विसाच्या सैरिकेक आयकून शर्मेला. धू म्हजी लाकांत एक गुणांत मोरी माय. धू म्हजी लाकांत एक गुणांत मोरी माय आसा तर बरी एक हेळकी घडयेन म्हाका कळी. मार रे बाबा, म्हज्या सामण्या वाण्याक एक केलो. नवे कित्याक घेनाय म्हूण शिणनाका. नवे कित्याक घेनाय म्हूण शिणनाका. नवे हांवें वर्स सादी घेतल्यात. कळमेन पिछार केल्यान 30 रुपया कांय दिल्यान तांकां. धुवेच्या काजराक म्हूण राखून दवरल्यात. आतां तरी मार रे बाबा, तुटलेल्या सामण्या वाण्याक एक किलो.
7: कालते मागणे बेटोवंक कवी आयतो जाला. रोमित डिसोजा आनी ऍशल वेगसा तांचे मुखांत.
8: मनीस जे बी सिक्वेर लिखिल्ले कवन एक कलते मागणे. हांगासर कवी ताच्या विश्वाक बोवाळ मागता आनी आपणाचे मागणे देवाक भेटयता. ताळ्याक सुमाधूर स्वर, मोतीक नितळ निर्मोन चिंतना, दोळ्याक सूक्ष्म दिश्ट, जिवाक बरी सकत, जिबेक त्राण आनी गटाय, पांयांक बोळ आनी तिरसन, कानाक सुडळ आयकोनचे बाग, हृदयाक निरंतर स्वास, अंतस्करणाक भक्त, हेंसर ताची मागणी जावन आसात. आखरेक अत्मो कितलो मोलादेक आनी तो सस्नाक बाळचे तसलो तो अत्मो कवी देवाच्या पांयांतळा अर्पोवंक शिवरता. आमी हे कावन ऍशल प्रेमल वेगस द्वारी आयकोव्या.
9: ताळ्याक म्हज्या सुमधर स्वर दी देवा, कित्याक तुजी वडवीक तुजी कीर्त हांवें गावच्याक. मतींत म्हज्या निर्मळ चिंतना दी देवा, तुजी होगळीक दराळ हांवें उसारच्याक. दोळ्यांक म्हज्या सूक्ष्म दिश्ट दी देवा, कित्याक संसारी फकत सर नितळ हांवें देखच्याक. जिवाक म्हज्या बरी सकत दी देवा, कित्याक बुलोकी म्हजो करीस हांवें वावोंक सकच्याक. जिबेक म्हज्या त्राण घटाय दी देवा, कित्याक तुजी पृथ्वी हांवें प्रबल पसारच्याक. पांयांक म्हज्या बळ तिरासन दी देवा, कित्याक तुवें सुक्षशिल्ले वाटेन हांवें सलच्याक. कानांक म्हज्या सुडाळ आयकोनचें बाग दी देवा, कित्याक तुजें गुणगान हांवें सरळ आयकोनच्याक. हृदयांत म्हज्या निरंतर स्वास भर देवा, कित्याक शेवट पर्यंत तुजें नांव हांवें गळसून होगळसूनच्याक. अंतस्करणांत म्हज्या भक्तीचें सकत दी देवा, कित्याक सदांत सर्वतान तुका हांवें वर्णूंक आनी हरसूंक. अत्म्याक म्हज्या निर्मळ दवर देवा, कित्याक ससनाच्या ससनाक तो तुजोच उरोंक. वटतांत म्हज्या सुंदर फुलां दी देवा, कित्याक तांतली विंचणार तुज्या पांयांतळा दवरच्याक.
7: बुदवन जाल्ल्या माजरा विशीं, नवीन तंत्रज्ञाना विशीं कवी रुपक हंड म्हजें माजर बुदवन जाला म्हणलें कवन लेराय डिकुन्ना आनी जस्विटा क्रास्ता मरिफात आयकोव्या.
10: म्हजें माजर बुदवन जाला. बरयणार RS भास्कर कोच्ची. प्रस्तुत कवनान कवी डिजिटल माध्यमां कितली शक्तिशाली जाल्यात आनी ती कशे मनशाक आपल्या मुठी भितर दवरनासात म्हणले मजराच्या रुपका मुखान हांगासर म्हजे मजर बुदवन जाला म्हणटा. मजराचो स्वभाव उंदराक धरचे, दोळे नंपून दूद पियोवचे, मसले पाटल्यान धांवचे, सुण्या संगी झगड्याक रावचे इत्यादी. पूण संसार बदल्ला, काल बदल्ला. बुदवंत जाल्ले मजर सकड्यांच्या पांयां कडेन येवंक आशेता. आळशी जाल्ले मजर केवल बसोन काम करता. हांगासर डिजिटल माध्यमाचे व्यसनाक बळी जाल्ले युवा जन हर एकामान आळसाय दाखयतात. हे ह्या कवनान कवी सांगूंक प्रयत्न करता. आमी आयकोव्या मुझे मजर बुधवन जला
11: मुझे मजरा सापड़या आता बुधवन जला जल मासावंतावन आता ते वाढला मुझे मजर आता बुधवन जला आधींच्या बरी ते आता उंदरा पाटलान धावन घेना उंदीर येवन मुखार रावले तरी ते आंगार हात लायना मुझे मजर उंदीर येवन मुखार रावले तरी ते आंगार हात लायना दोळे दंपून दूद पियोनची संवय ताणें सोडल्या आतां ते दोळे उक्तेच दवरून दूद पियोन सरयता दंपून दवरलेल्या कुंडल्या तावन आतां ते बांगडो सोडून घेना बांगड्या सुकुटको बोशेन दवरून दिताना मात ते काडून खाता चुण्याच्या कावळ्याच्या झगड्यांत आतां ते वांट्याक पावकच ना चानयेचो आवाज लेगीत ताचें लक्ष मोडूंक पावना नुस्तें कान आंकड्यान घेता व्हड व्हड उलो मारता म्हणून ते आतां दंपून पावना बोसेल्या कडेनच ते हालता दिसना म्हजे माजर म्हणून ते आतां दंपून पावना बोसेल्या कडेनच ते हालता दिसना मीत बाय ताका यो म्हणटा इल्लो वेळ खेळया म्हणटा पूण ते जापच दिना ताका वेळ ना न्हय आदी मोदे हागोंक मुतोंक ते भायर धांवता ते खरे उरलो वेळ म्हज्या आल्तरा कडे बसता आनी हांव वाचता ते आयकून घेता कित्याक जाणा ते आतां बुदवोन जाला म्हज्या माजार आतां बुदवोन जाला
7: पावस दिश्टी तावन पयस जाला पावसाक राखून आसचे धरती बेजारायन भरल्या आनी पावसाक आपोवणें दिवंक मुखार येतात जेस्लिटा डिसोजा आनी रेलिशा सेरावो यो रे पावसा म्हणल्या कविता द्वारी
5: भुमी पावसाक तानेता बियाळू किरलोंक आशेता मोनीस उदकाक तानेता रूख जडां पाल्योंक पळयतात गाद्यांतलो रायत पावसाक सोपनेता ये रे तू ये रे पावसा प्रकृती सगळी भिजई पावसा बांयो न्हंयो तळी उदक नासतना सुकल्यान मोनी सगळो दगीन गामान बुडोवन गेला पियोनच्या उदकाक सगळ्यांनी बरगल पडला रूख जडां तण सगळ्यांनी सुकोवन करपाल्या ये रे तू ये रे पावसा प्रकृती सगळी भिजई पावसा तूं नासतना पावसा मोनीस वांसोंक शकना मनजती सुकणी जीवदाळी ताणेन मोरोंक लागल्यान फुलां जडां वनस्पती बावन सुकोवन गेल्यान तळ्यांतल्यो बांयतल्यो मासल्यो मोरोन पडल्यात वोताच्या दावेन गादे पुरा फुटोवन गेल्यात ये रे पावसा प्रकृती सगळी भिजई पावसा मागतां पावसा तुजे पासून वेगीये भुईं भिजय जिवंत आसल्या सगळ्यांकी उदकाचो अमृत जा ये रे पावसा तूं ये
12: पावस कितलो गरजेचो उदक कितलें अमोलीक उदका विणें जिवंक कश्ट पावस पयस जाला मनशाचो स्वार्थ सडला मनीस पयशांनी कितलेंय घेवंक शकता म्हूण चिंता पूण प्रकृती मुखार दैवीक शक्ती मुखार निश्प्रयोजीक जाता पावसा खातीर मागणें बोळांसच्या काळार कवी जोसेफ लुईस आसतान पावसा लागीं मागता आनी सुकली धरती भिजय सुकणी सावजांक तुशेक हाणये म्हण ये रे पावसा म्हणल्या कवनांत आपोवणें दिता
7: ह्या कविता कार्यांत भाग घेतली डियोन मस्करेनस मनविता फेर्नांडीस वियोना मेलिशा डिमेल्लो लेस्लिन रेशल कुटिनो, शविल वेगस, रिया स्टेला फर्नांडिस, रोमित डिसोजा, आशल वेगस, लेराई डिकुन्ना, जस्वीटा क्रास्ता, जस्लीटा डिसोजा, रेलिशा सेरावो आनी हांव तुमची कार्यनिर्वाहकी मेलविटा डिसिल्वा सर रेडियो सारंगाच्या आयकोप्यांक देव बरे करूं म्हणटा आनी मुखारी आयकते रावा रेडियो सारंग 107.8 FM ही रंगरंगाळ जिणी.
0: आयच्या ह्या कोंकणी प्रसारांत कोंकणी पदां आमी आयकुया. सुरवातेचें पद विल्फरे बिंबसान रचलेलें आतां प्रसार जाता.

0: तुम्ही ऐकून आसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग गाळचिनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमकां समेस्तांक मोगाचो स्वागत. एक बरो दीस तुमकां आशेता.
1: सेंट अलाशियस परिगणीत विश्वविद्यालयाच्या कोंकणी विभाग तशेंच कोंकणी संघाच्या तर्फेन सारंग ऐकोवप्या सर्वांक माया मोगाचो नमस्कार. आज आम्ही सेंट अलाशियस विश्वविद्यालयाचे विद्यार्थी कोंकणी कार्य सादर करता. या कार्यान आम्ही थोडी विचार कविता विंचल्यात आणि ती तुमच्या मुखार वाचून तांचो अर्थ मोठव्यान आमच्या समजणे प्रमाणे दिवंक खुशी उरता. कविता सर्वांक आवडता. थोडी कविता संगीत बसून लोकांच्या जिबेर वाळतात तर थोडी केवळ उतरांत वारी बर्पिनेशी बोगणा उमाळतात. आज आम्ही तसल्यो थोड्यो सामाजिक वर्तुलांनी मिसलायिल्ल्यो कविता ऐकोव्या. मोडी उलयतात ये एक समाजीक कवन आणि हाची फोडणीशी करूंक मुखार येता मनविता फेर्नांडीस. तशेंच ये कवन वासूंक डियॉन मस्करेनस आयतो जाला.
2: म्हाका वेळार वॅक्सीन असो दुसरो डोस मेळ्ळो तर उपयोग नासलेलें मोडें पुरपुरलें. लॉकडावन नासलेलें तर हांव वेळार आस्पत्रेक पावतीं. एक गुरवार मोडें सुस्कारलें. मोरा घालसो तांदूळ आमकां पुणी दिल्लो तर काम नासतना बुकेन मेल्लें मोडें पिरंगलें. हांव सरकार आसलेल्या गांवांत जल्मल्ली तर ऑक्सिजन मेळनासतना थंड जाल्लें मोडें उलयलें. बेड स्कॅम आनी कितें म्हणून

0: वयर पडल्यान. ह्या कारणान सगळो संसार आडळतेचेर बोट जोखून आसतना मरणान ती आडळत्याचे गुणगान करचो ताळो आयकूंक येता. तो आजून ह्या गांवांत जिवंत आसा, तो मरोंक ना म्हणले रुजू जाता. हे कवितेंतलो निमानो कडवो वसतना आंग शिरशिरता, आंगाचेर कांटे फुट्टात, राग मस्तकाक चडटा. असलो ताळो रावून वेची गडी आजून आयली ना कित्याक म्हणली सावलां उठतात. विल्मा बोंटवळाची आपुरबायेची कविता ही आयच्या काळाक जोगती, तशें आडळतेच्या कदेलार बसलेल्यांक तीक.
1: मुकले कवन, मुनीस म्हणजे कितें? मनशाच्या जिविताक विणलेलें घेवन येतात लेस्लिन रेशेल कुटिन्नो आनी वियोना मेलिशा डिमेल्लो.
2: मनीस म्हणजे कितें बरयणार एलोशियस इग्नेशियस मस्करेनस, गांवान बेंदोरसो. आपल्या अब्राहमाचे यज्ञदान कृती मुखांत फामद प्रस्तुत कावन मनीस म्हणजे कितें मनशाच्या जिने विशीं कळयता. जर तर गरचो धनी घर पडील सोडून परगावान जियेत तर घर बेश्टे रिते जावन सोबाना. तशेंच मनशाच्या जिवितांती श्वास ना तर मनीसी बेश्टे. हांगासर आत्म्या कवी परगावांतलो जन म्हण उलयता. जर तर आत्मो मनशाच्या कुडींत तावन वेगळो जायत तर मनशाची कूड किड्यांक कान जाता. प्रस्तुत कावनांत कवी हेंच सांगूंक आशयता.
3: मनीस म्हणजे कितें, मनीस म्हणजे कितें सांगशात म्हाका? मातयेचें एक घर तें धनी आसता, सोबीत दिसता, ना तर बेश्टे रितें आपले इतलाक वाडटा. विचित्र बांदप व्हंकल नातल्यार पडटा, त्या भितरी एक पयणारी आपलें भिडार करता. परगावांतलो एक जण, परगावांतलो एक जण आत्मो सुंदर जातस आपले स्थावण सांडटा तें घर आपले मुठभर कुसड खिड्या परवण.
1: मुकले कवन सामड्याच्यो वाणो, वाणो आनी समगार कशे मुख्य पात्र घेतात हांगासर ऐकोव्या शावेल वेगस आनी रिया स्टेला फेर्नांडिसा मुखांत.
4: सामड्याच्यो वाणो बरयणार सण्णू एडवर्ड मोनीस, प्रस्तुत आबुधाबीन वस्ती, गांवांत बळी येसो. प्रस्तुत कवनान वाणो सोमा करूंक गेल्ल्या बापायची बोगणा तशेंच त्या सामगाराचे उपादेश हे सकड ह्या कावनान चित्रीत जाला. बापायक दुवेच्या काजाराची कंत लागल्या, सैरीक सोदून पायांचो वाणो जरयत आसा. गांवान गांव भोंवते आसा. ग्रेस्तांक घरां सोबनात जाल्यार, ग्रेस्तांक घर सोबना जाल्यार भांगरा नेटोंक तो असमर्थ जाला. ह्या दंदवान बुडुल्लो बापय तुटुल्ल्यो वाणो घेवन समघरा सोशी वेता आनी थंयसरचे संभाशण ऐकोव्या.
5: त्यो तुटलेल्यो समड्याच्यो वाणो वरून परत त्या समघरा लागी गेल्लो. तो गेल्या त्या पावटी सुसम करूंक नेगारलो आनी हांव, अरे समघरा, तूं म्हजी पिरायेक बरल्या, 18 उतरून 19 पावल्या. अशीर बोवल्याच्या तकलेन म्हज्या काजरकडचे वजे सडला, अशीर बावल्याच्या तकलेन म्हज्या काजरकडचे वजे सडला. मार रे बाबा, तुटल्या सामण्या वण्याक एक किलो चेडवाक म्हज्या सैरीक सोदच्याक हांव लागला रे. गिरिस्तांक आमचे पाके कांय सोबना रे. कोलवा पाक्याक नळे कशी सोडूं रे? पाक्याक नळे घाल्यार काजर कशें करूं रे? पाक्याक नळे घाल्यार काजर कशें करूं रे? मार रे बाबा, तुटलेल्या सामण्या वण्याक एक किलो अळेगा समगरा. धुवेक म्हज्या भांगरा पुरी पोसला, तरी भांगार विसाच्या सैरिकेक आयकून शर्मेला. धू म्हजी लाकांत एक गुणांत मोरी माय, धू म्हजी लाकांत एक गुणांत मोरी माय आसा तर बरी एक हेळकी घडयेन म्हाका कळी. मार रे बाबा, म्हज्या सामण्या वाण्याक एक किलो नवे कित्याक घेनाय म्हूण शिणनाका, नवे कित्याक घेनाय म्हूण शिणनाका. नवे हांवें वर्स सादी घेतल्यात, कळमेन पिचार केल्यान 30 रुपये कांय दिल्यान तांकां, धुवेच्या काजराक म्हूण राखून दवरल्यात. आतां तरी मार रे बाबा, तुटलेल्या सामण्या वाण्याक एक किलो.
1: कालते मागणे बेटोवंक कवी आयतो जाला रोमित डिसोजा आनी आशल वेगसा तांचे मुखांत.
6: मनीस जे बी सिक्वेर लिखिल्ले कवन एक कलते मागणे. हांगासर कवी ताच्या विश्वाक बोवाळ मागता आनी आपणाचे मागणे देवाक भेटयता. ताळ्याक सुमादूर स्वर, मोतीक नितळ निर्मोचीत ना, दोळ्याक सूक्ष्म दिश्ट, जिवाक बरी सकत, जिबेक त्राण आनी गटाय, पयांग बॉ